मोकळा कपॅन योकार आणि सुप्रभात 105.4 मेगाहर्ट्स म्हणजेच FM रेनबो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. तसेच आमकां ऐकात न्यूज ऑन AIR ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय. ऐकात आमची महादय विविध भारती आणि FM रेनबो ही चॅनलां देखून तुमकां आतां ऐकपाक मेळटात न्यूज ऑन AIR ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मार. मोगळा कपॅंग उर्बी भरीत सकाळ आवडता आणि आज वार बेरेसार भारतीय सौर दिन 15 श्रावण शक 1948 म्हळ्यार 6 ऑगस्ट 2026. मोगळा कपॅंग सुप्रभात आणि योकार तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. 5:56 आणि 5 सेकंद जातात. आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो योकार आणि सुप्रभात.

मोगाळक पेंग योकार आणि सुप्रभात 105.4 मेघर्सचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. सोवर जाऊन 5 मिनिटं जातात. आता ऐकूया आज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. इष्टांनो, सोवर जाऊन 10 मिनिटांचेर पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ तुमच्या सांगता असली. त्या उपरांत 6:30 वरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आयस ऐकात पंडित केशव गिंडे यांचे बासुरी वादन राग बैरागी भैरव आणि हिंडोळ ह्या रागातल्यान. 7:10 वरांचेर नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगता असली. मोगाळक पॅनो, नमस्कार गोवा ही तुमच्या आवडीची कार्यावळ आयस ऐकात 7:10 वरांचेर. त्या उपरांत 8:15 वरांचेर कातारांची कार्यावळ तुमच्या सांगता असली. आणि 9 वरांचेर स्पॉन्सर्ड प्रोग्राम डिपार्टमेंट ऑफ जस्टिस तुमकां आयज आयकपाक मेळटलो. आनी कांयच खिणा भितर सदाबहार ही आदल्या हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ तुमचो सांगात दितली. 9:15 मराठी गितांची कार्यावळ आयकात 10:12 वरांचेर. आनी ह्या उपरांत कांयच खिणा भितर तुमकां सांगात करतली कोंकणी हिंदुस्थानी स्टायल सॉंग्स 11:05 FM रेनबो च्या ह्या कार्यावळींच्या वितरवणीन 12:10 वरांचेर चित्ररंजन ही कार्यावळ तुमचो सांगात करतली. आणि दनपारच्या जेवणाची चव वाढोवपाक कातारांची कार्यावळ तुमच्या सांगता असली. मोगाळ्या कातारांच्या कार्यावळी उपरांत 2 वरांचेर नाट्यगीतांची मैफिल मराठी नाट्यगीत तुमकां ऐकपाक मेळटले FM रेनबो वयल्यान. 2:32 वरांचेर आस्वाद घेयात वेस्टर्न म्युझिक आणि ज्यूक बॉक्स ह्या कार्यावळीचो. आणि 3 वरांचेर आफ्टरनून मेलोडीज ही कार्यावळ तुमचो सांगात करतली वेस्टर्न म्युझिकान. 3:30 म्हळ्यार 3:30 वरांचेर NCRT प्रस्तुत उमंग ही कार्यावळ आयज तुमकां ऐकपाक मेळटली 3:30 वरांचेर. आणि वेस्टर्न म्युझिकान रिक्वेस्ट प्रोग्राम तुमकां ऐकपाक मेळटलो 4:05. याच बरोबर 5 वरांचेर वेस्टर्न म्युझिक ही कार्यावळ चालू उरतली. आणि 5:10 वरांचेर ग्लोबल बीट्स ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमकां आयज ऐकपाक मेळटली. 5:35 म्हळ्यारूच सांजेच्या दुसऱ्या सभेंत तुमकां ऐकपाक मेळटली भावगीतांची कार्यावळ. आणि 6:05 सांगात आसतलो तुमकां रेनबो सांज ह्या कार्यावळीचो. मोगाळ्या केप्यान 7:10 वरांचेर फोन इन संगीत संग्राम सरगम ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. आणि त्या उपरांत 8 वरांचेर कातारांची कार्यावळ तुमकां सांगात करतली. सदाबहार कार्यावळ ऐकात 8:30 वरांचेर सांजेच्या 8:30 वरांचेर सदाबहार कार्यावळ तुमचो सांगात करतली. आणि 9 वरांचेर स्पॉन्सर्ड प्रोग्राम आर्गा तुका स्वामिया तुमकां आयज ऐकपाक मेळटलो FM रेनबो वयल्यान. स्पोर्टिंग युअर्स तुमकां कार्यावळ ऐकपाक मेळटली 9:30 वरांचेर. आणि 10:05 वरांचेर वेस्टर्न म्युझिकाच्या कार्यावळीन आरजेस चॉईस ही कार्यावळ आयज ऐकात 10:05 वरांचेर. विद्रोपाच्या कार्यावळीन सगळ्यात निमाणे कडेन वेस्टर्न म्युझिक कार्यावळ द मेलो आर ही कार्यावळ ऐकात 11:10 वरांचेर. मोगाळ्या केप्यान तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. अशाच तरेकवार अशा कार्यावळीं खातीर ट्यून करा आमची महादय आणि विविध भारती ही चॅनलां देखून. सध्या खातीर तुम्ही ऐकतात 105.4 मेघर्साचेर FM रेनबो चॅनल. स्टे ट्यून्ड.

मोगळक पेनो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. समोर जाऊन 10 मिनिटं आणि 48 सेकंड जातात. वेळ जाता पुष्पांजली ह्या भक्तिमय गीतांच्या कार्यावळीचं. मोगळक पेनो कार्यक्रमाची सुरुवात करूया श्री गणेशाच्या ह्या सुंदर अशा गणेश स्तुतीन. गावपी आसात उल्हास भुयाव आणि सांगाती.

मोगाळकेपणो आणि अशा तरेन पहिल्या नमांक नमन श्री गणरायाक करून पुष्पांजली ह्या कार्यावळीची आम्ही सुरवात केल्या. उल्हास भुयाव आणि सांगत यांच्या आवाजातल्या मोगाळकेपणो आज वार बिरेस्तार आणि श्री गुरुदेव दत्तात्रय हांचो दीस. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि हांचे नाव घेत ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजातल्या हे मुखार वयतना हे गीत.

श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्त वाशिल अजित कडकडे यांचा आवाज पुष्पांजली ह्या कार्यावळीत आणि आता मुखार विज्ञान परेरा आणि प्रिन्सिया ह्यांचा आवाज तुमच्या खातीर.

इष्टांतुम्यायिकताली पुष्पांजली ही कार्यफळ आणि कार्यावळीच्या निमाणे कडेन आता ऐकुया गजानन रायकर हांची रचना व्यंकटेश गोडखिंडी हांणी संगीतबद्ध केल्ले हे देशभक्तीपर गीत.

मग आळकेपांनो आणि या गीताबरोबर आमची पुष्पांजली ही कार्यावळ हांगाच सोपता. 6:30 वरां जायत येता. ऐकुया आतां कोंकणींतल्यान मुखेल खबरो.

105.4 MHz ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल मोगाळ ऐकपनो. साडेसोळा जातात, आता ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ. कार्यावळीत आज ऐकात पंडित केशव गिंडे हांचे बासुरी वादन, राग बैरागी भरव आणि त्या उपरांत हिंडोळ ह्या रागातल्या.

तुम्ही ऐकतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ आणि पंडित केशव गिंडे यांचे बासरी वादन तुम्ही ऐकले. बैरागी भैरव ह्या रागात आणि या मुखार हिंडोळ हो राग प्रस्तुत करता पंडित केशव गिंडे बासुरी वादनात.

मोगळकबनो, शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुम्ही ऐकले पंडित केशव गिंडे यांचे बासरी वादन. पहिल्या सुवातेर तुम्ही ऐकलो बैरागी भैरव हो राग, आणि आता ऐकलो निघतोच हिंडोळ हो राग. आणि याबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगाच सोंपता.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: तुमचे दायज तुमचो अभिमान गोयचे सांस्कृतिक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखवपाची ही असा भांगराची संद केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म आयजूच गुगल प्ले स्टोर वा ऍपल ऍप स्टोरा वेल्यान वेव्स ओटीटी ऍप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज रील डॉक्युमेंटरी पॉडकास्ट व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात वांगडाच जिल्हा पावड्यार 50,000 राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाची संद आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता आख्या देशाक दाखयात आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात
3: शेत ते दारांतले बागे मेरेन बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन दर एकट्याक मोग असा झाडांचो म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी म्हणूनच आम्ही फुडे सल्ल्यात सोदपाक हो शेतकामती जाव मागीर ते फार्म व सिटी
4: फार्म टू सिटी
3: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर फार्म टू सिटी
4: फार्म टू सिटी
3: शेत ते दारांतले बागे मेरेन बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन दर एकट्याक मोग असा झाडांचो म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी म्हणूनच आम्ही फुडे सल्ल्यात सोदपाक हो शेतकामती जाव मागीर ते फार्म व सिटी
4: फार्म टू सिटी
3: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर फार्म टू सिटी
4: फार्म टू सिटी फार्म

105.4 मेघर्साचर्त मेघतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल मोगाळकप्यांक सुप्रभात आणि 7:05 जाय येता कायज खिणा भितर सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीतल्यान खबरो आयकपाक रावात.

मोकळ्या कप्यांक सुप्रभात आणि योकार. 105.4 मेघर्साचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. 7 जावन 11 मिनटां आणि 9 सेकंद जातात. मोकळ्या कप्यानू वेळ जाता नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो.

0: नमस्कार गोवा मोगळ्या केप्यानू सगळ्यांचे स्वागत. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन आज वार बेरेस्तार भारतीय सौ दीस 15 श्रावण शके 1948 म्हळ्यारूच 6 ऑगस्ट 2026 आनी आयच्या दिसाची तुमकां उर्बे भरीत सकाळी आवडटा. आनी आतां आयकुया आयच्या दिसाचे विचार किरण.
1: तत्वगिन्यानी सोफोक्लीस म्हणटात, विचारशील व्यक्तीक दर एके सुवातेर सम्मान मेळटा, पूण कृतीशील व्यक्तीक दर एके काळांत सम्मान मेळटा. देखूनच विचारा वांगडा जाय आदार कृतीचो.

6 ऑगस्ट दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. 6 ऑगस्ट हो दीस हिरोशिमा दीस म्हणू पाळटा. हिरोशिमा ह्या प्रदेशाचेर 6 ऑगस्ट 1945 हे दिसा अमेरिकेन अणुबॉम्ब उडयलो. ह्या बॉम्बस्फोटा उपरांत हिरोशिमा हो पुराय प्रांत नष्ट जालो. सुमार 70,000 जाणांक मरण आयले. फुडल्या कितल्याशाच वर्सांक दुशीत किरणांचो परिणाम हांगाच्या लोकांचेर दिसून येतालो. म्हणूनच बॉम्बस्फोटाचो निशेध करपा खातीर 6 ऑगस्ट हो दीस हिरोशिमा दीस म्हणू पाळटात. आयचेच दिसा 1881 पेनिसिलीन वखदाचे निर्माते नोबेल पारितोषीक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग हांचो पश्चिम स्कॉटलंड हांगा जल्म जालो. तर आयज आमी याद काडटा नामनेच्यो भारतीय राजकारणी वकील तशेंच भारताच्यो माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हांची. आयज तांचो स्मृतीदीस. आमच्या भारत देशाच्यो त्यो दुसऱ्यो महिला परराष्ट्र मंत्री आशिल्ल्यो. आयचेच दिसा 1959 रेमन मॅगसेसे पुरस्कार सन्मानित वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून वळखुपी भारतीय जलसंधारण आणि पर्यावरणवादी तशेंच तरुण भारत संघाचे संस्थापक राजेंद्र सिंग हांचो जल्म जाल्लो. तर 1970 पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारतीय वंशीय अमेरिकन चित्रपट निर्माते आणि अभिनेता मनोज नेल्लियट्टू उर्फ एम नायट शामलन हांचो जल्म जाल्लो. आयज आमी याद काडटा 1997 साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तशेंच ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते लेखक आणि कादंबरीकार

0: बिरेंद्र कुमार भट्टाचार्य हांची. आयज तांचो स्मृतीदीस. तशेंच नामनेचे बंगाली नेते सरसुरेंद्रनाथ बॅनर्जी हांचोय आयज स्मृतीदीस. 10 नोव्हेंबर 1848 हे दिसा तांचो जल्म कलकत्त्यांत जालो. राष्ट्रीय काँग्रेसचे ते एक संस्थापक आशिल्ले. कांय काळ सहायक दंडाधिकारी म्हणूनय तांणी काम केले. कलकत्त्याच्या सध्याच्या रिपन महाविद्यालयाची स्थापना तांणी केली. जनजागृती खातीर 1878 वर्सा तांणी बेंगॉली हे इंग्लीश वृत्तपत्र सुरू केले. राष्ट्रवादाची जागृती करपा खातीर आपल्या ह्या वृत्तपत्राचो उपयोग तांणी केलो. 26 जुलै 1876 हे दिसा इंडियन असोसिएशनाची स्थापना तांणी केली. राष्ट्रीय काँग्रेसचे ते 2 फावट अध्यक्ष आशिल्ले. तांणी अ नेशन इन मेकिंग सारको अप्रतीम असो ग्रंथ बरयला. त्यानभायर आपले आत्मचरित्रय बरयल्ले आसा. आयज तांचो स्मृतीदीस. आयचेच हे दिसा 1914 वर्सा पयल्या महायुद्धा वेळार सर्बियान जर्मनी विरुद्ध तर ऑस्ट्रियान रशिये विरुद्ध लड्याक उलो मारलो. सोवियत युनियनान इस्टोनियाचो बेकायदेशीरपणान ताबो घेतलो तो दीस आयचोच 6 ऑगस्ट 1940. अमेरिकेन क्युबाचेर व्यापार बंदी घाली आनी हाकाच उत्तर म्हणून क्युबान अमेरिकन बँकासयत सगळ्या परदेशी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. तो दीस आशिल्लो 6 ऑगस्ट 1960. जमायका हांका इंग्लंडापासून स्वातंत्र्य मेळ्ळें तो दीस आयचो 1962 वर्सांतलो. तर कुवेताचेर हल्लो केलो म्हणून संयुक्त राष्ट्रांनी इराकाचेर व्यापाराची बंधना घाली तो दीस आयचो आशिल्लो 1990 वर्सांतलो. 6 ऑगस्ट 1994 हे दिसा नामनेचे लेखक डॉ शिवराम कारंत हांकां राष्ट्रपती डॉ शंकर दयाळ शर्मा हांचे हस्तुकी इंदिरा गांधी पर्यावरणवादी पुरस्कार प्राप्त जालो. तर ह्यो आनी अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो खास दीस 6 ऑगस्ट.
1: दिन विशेष.

मगर एक पेनो तुम्ही ऐकले आजच्या दिसाचे दिनविशेष. तुमच्या सांगत कसा नमस्कार गोवा ही कार्यावळ. कार्यावळ मुखार व्हरिया सोनू निगम हांचा आवाज ऐकत ऐकूया सोनू निगम हांच्या आवाजातल्या हे मुखावेले गीत.

मगर के पेनो तुम्ही ऐकलं असो ना निगम हांचा आवाज. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन कार्यावळीन मुखार वयतना ऐकुया राजेंद्र पै हांचा आवाज. त्या पयली घेऊया एक ल्हानसो ब्रेक.

0: कामावेली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर रेनबो सांज.
1: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आमी फुडे सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी.
2: फार्म टू सिटी
1: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 फार्म टू सिटी.
2: फार्म टू सिटी.
3: मोगाळेकबानो 7:25 जातात. तुमकां आयकपाक दिता कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लींत नॅटफ्लिक्साचे सह सीईओ टॅड सारांदोस हांची भेट घेतली. सोशल मिडिया वेल्या एका पोस्टांत तांणी म्हणला की भारताकडे कथाकथनाची समृद्ध

0: परंपरा आणि सर्जनशील प्रतिभेचो अफाट साठो आसा. ह्या गोष्टींचो उपेग करून देशाक कंटेंट क्रिएशनाचे जागतिक केंद्र म्हणून अधिक बळकट करपाक मेळटले. भारताच्या प्रसारमाध्यम आणि मनरिजवण क्षेत्रातल्या प्रचंड क्षमतेबाबत चर्चा झाल्याचे मोदी हांणी सांगले. मजगती नेटफ्लिक्स इंडियान म्हणला की भारताच्या प्रसारमाध्यम आणि मनरिजवण उद्योगाक जागतिक स्तरार व्हरपाच्या सामायिक उद्दिष्टाबाबत या दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केली. ह्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मान नेटफ्लिक्स इंडिया स्टोरी टेलिंग इनिशिएटिव्ह सुरू करपाची घोषणाय केली. हो उपक्रम म्हणजे एक गुंतवणूक असून त्यावरवी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज आणि नॅशनल फिल्म डिव्हलपमेंट कॉर्पोरेशन वांगडा कुशळताय विकास आणि शिक्षणात भागीदारी करून भारतात त्या सर्जनशील प्रतिभेच्या मुखावेल्या पिळगेक घडोवपाचे उद्दिष्ट दवरला. सरकारान संसदेक माहिती दिल्या की कोकण रेल्वेचो रोहा मडगांव हो विभाग ताच्या क्षमतेच्या सुमार 145% इतल्या क्षमतेन कार्यरत आसा. लोकसभेत दिल्ल्या लेखी जापेंत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की येरादारीचो ताण कमी करपाक मुळाव्या सुविधांची सुदारणा हातात घेतल्या. हातूंत 8 क्रॉसिंग स्टेशन्स, 12 अतिरिक्त लूप लायन्स आणि 55 किलोमीटराच्या मार्गाचे दुबदरीकरण पुराय केला. तशेंच ह्या मार्गाची क्षमता आनीक वाडोवपाक आनीक 263 किलोमीटराच्या दुबदरीकरणा खातीर व्यवहारीक सर्वेक्षणाकूय मंजुरी दिल्या. फाटल्या 5 वर्सांत गोंयांत केंद्र सरकाराच्या कुशळताय विकास योजना अंतर्गत सुमार 66,000 जाणांक प्रशिक्षीत केल्यात. राज्यसभेत सादर केल्ल्या म्हायती प्रमाण राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेचो लाव सुमार 44,000 उमेदवारांनी घेतला. तशेंच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवरवी सुमार 11,000, जनशिक्षण संस्थेवरवी सुमार 10,000 आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजनेवरवी 1,200 परस चड जाणांक प्रशिक्षण मेळ्ळां. स्कील इंडिया मिशनवरवी तरणाट्यांक कृत्रीम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर निर्मिती आणि हरित तंत्रज्ञान या सारख्या उद्योगा खातीर आवश्यक आशिल्ल्या कुशळतायेचे प्रशिक्षण दितात. उच्च शिक्षण योजने अंतर्गत गोंयांक फाटल्या 5 आर्थिक वर्सांत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रुसा आणि पीएम उषा या उच्च शिक्षण योजना अंतर्गत केंद्र सरकाराकडच्यान सुमार 25 कोटी रुपयांची मजत मेळ्ळ्या. राज्यसभेत सादर केल्ल्या माहिती प्रमाण या कालावधीत सार्वधिक वर्सुकी निधी सुमार 16 कोटी रुपया 2025-26 या वर्सांत राज्याक मेळ्ळ्या. केंद्र सरकारान स्पष्ट केला की प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान हे प्रयोगशाळा, वस्तीघरां, स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल ग्रंथालय आणि संशोधन सुविधा या सारख्यो मुळाव्यो सुविधा बळकट करून तशेंच उच्च शिक्षणातली उपलब्धता, समानता आणि गुणवत्ता सुधारून राज्यातली विद्यापीठां आणि महाविद्यालयांक मजत करतात. काणकोण तालुक्यातले शेतकार प्रसाद वेळीप हांणी तांची शेतीची आवड एक यशस्वी वेवसायात रुपांतरीत केल्या. आयज ते ऊस आणि भाजीपालो पिकोवपा वांगडाच दुधाचो वेवसाय चलयतात. गोंयाक स्वयंपूर्ण गोंय आणि विकसित गोंय या संकल्पनाकडे लागी व्हरपी प्रसाद वेळीप उद्योजक आणि शेतकऱ्यांक हांचो प्रवास देख दिवपी थारला.
1: जी माझी आज्याची जमीन असली तातूक सगळे भाजीपाला किंवा बाकीची फळझाडं लावून सुरुवात केली आणि ती जमीन जेव्हा फुल झाली हांवें जमीन विकत घेतली आणि आता म्हाका दिसलं की आता डेअरिंग बी वचचें म्हणून ताका लागून हांवें गायी घेतल्यो आणि गायी पहिली 5 बॅच घेतली त्याच्या नंतर 5 बॅच घेतली आणि जवळ जवळ दिसांक म्हाका 100 लिटर दूध मेळटा. फार्मिंग प्रॅक्टीस करता तेन्ना एग्रिकल्चर डिपार्टमेंटा कडच्यान म्हाका खुबसो हेल्प जाला. म्हाका सबसिडी मेळ्ळा. डेअरी साठी कामधेनू स्कीम आसा त्याचोय आमकां जी स्किमीचो हांवें फायदो करून घेतला. जसो हांवें करून घेतला तसो जे नवीन यूथ आसा ह्या क्षेत्रांक
0: हॉकीत तमिळनाडूतल्या कोयंबतूर हांगा काल जाल्ल्या उपांत्यपूर्व खेळांत जैत मेळून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश या संघांनी 16व्या दादल्यांच्या कनिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपाच्या गट अच्या उपांत्य फेरयेंत प्रवेश मेळयलो. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन 7 ऑगस्ट मेरेन उत्तर आणि दक्षिण गोंया खातीर येल्लो अलर्ट जारी केला. या काळात काय सुवातींनी वराक 40-50 किलोमीटर वेगाचे वारे मारून व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. नागरिकांनी आणि पर्यटकांनी सादूर राहून योग्य ती जतनाय घेवची असे आवाहन हवामान खात्यान केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.

मगळकपणो नमस्कार गो आय ह्या कार्यावळीन प्रतिदा सगळ्यांचे स्वागत. 7:32 आणि 3 सेकंद जातात. नमस्कार गोवा ही कार्यावळ मुखार व्हरतना राजेंद्र पै हांचा आवाज, डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांची ही रचना तुमच्या खातीर. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान

मगर के पनो राजेंद्र पै हंसो आवाज सुमिनिक तस आयकलो ह्या गीता खातीर नमस्कार गोवा ह्या कार्यावळींतल्यान मगर के पनो तुमकां खबर आसा आयज वार बेरेस्तार आनी आयच्या ह्या पवित्र खिणाक नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमी आयकतात आकाशवाणी FM रेनबो वेल्यान कार्यावळ मुखार व्हरतना देव नेगी हांचो आवाज तुमच्या खातीर.

मोगाळक बंदू तरुण पिढीचो सगळ्यात आवडटो असो गायक म्हळ्यार अरिजीत सिंग. आणि नमस्कार गोवा ह्या कार्यावळीत मुखार वयतना ऐकूया अरिजीत सिंग हांचो आवाज तुमच्या खातीर.

बधाई दो ह्या फिल्मातल्या गीताशीला अरिजित सिंग यांच्या आवाजातल्या आणि मुखार वेदना अरमान मलिक यांचा आवाज नमस्कार गोवा ह्या कार्यावळीच्या निमाणेकडे.

0: खत्म होगा, लोगों पे नाम जो होगा उसे दिल ढूंढ ही लेगा।
1: अरबान मलिक हंजा आवाज तुम्ही ऐकलं आणि मग ऐकपनो नमस्कार गुवाय ह्या कार्यावळीच्या निमाणीकडे नवितना आता ऐकूया जॉय बरुआ हंजा आवाज आणि याबरोबर नमस्कार गुवा ही कार्यावळ हंगा सोपतली।

तुमचे दायज, तुमचो अभिमान, गोयचे सांस्कृतिक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखवपाची ही असा भांगराची संद. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हा पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाची संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता अख्ख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडे सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

मगर के पेनो तुम्हें ऐकलो अलीशा गुंसावलीस आणि विलन आंताओ हांचो आवाज ह्या कातरा खातीर कातरांच्या कार्यावळीन मुखार वयतना मायकल आणि झेवियर हांचो आवाज लिना ह्या मोगळाच्या कातरा खातीर.

105.4 मेघासाचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. मोगाळ्या पॅनो तुमच्या सांगत असलेली कातारांची कार्यावळ आणि त्यापूर्वी आता आम्ही ऐकूया कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो.

पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की भारतांत स्टोरी टेलिंग म्हळ्यार काणयो सांगपाची समृद्ध परंपरा आसा आनी देशांत सर्जनशील प्रतिभेचो मोठो खजिनो आसा जाच्या आदारार आमी भारताक जागतीक आशय निर्मिती केंद्र म्हणून घटमूट करूंक शकता. भारतान श्रीलंकेक विनवणी केल्या की तांच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतिल्ल्यो भारतीय नुस्तेमार आनी तांच्यो बोटी बेगिनातल्या बेगीन सोडोवपाक सहकार्य करचे. भारतान पाकिस्तानाक सांगला की तांणी पाकव्याप्त जम्मू आनी काश्मीरातलो रक्तपात थांबोवचो आनी बळजबरीन ताब्यात घेतिल्ले सगळे भारतीय वाठार बेगोबेग रिकामी करचे. इराणान सांगला की हॉर्मुझच्या समुद्र दुनी संदर्भात ओमाना वांगडा कराराचो मसुदो निमण्या पावडार आसा. आनी भारतीय हवामान खात्यान आयज उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आनी गोंयात घोग्यांनी पावस पडपाची शिटकावणी दिवन ऑरेंज अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की भारतांत स्टोरी टेलिंग म्हळ्यार काणयो सांगपाची समृद्ध परंपरा आसा आनी देशांत सर्जनशील प्रतिभेचो मोठो खजिनो आसा जाचो उपेग करून आमी भारताक जागतीक आशय निर्मिती केंद्र म्हणून घटमूट करूंक शकता. समाज माध्यमावेल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की नवी दिल्लीत नेटफ्लिक्साचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारांडोस हांची भेट तांणी घेतल्या आणि तांणी ही माहिती दिल्या. ह्या भेटीत भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या

0: अफाट संधींविशी फुडाऱ्यांनी चर्चा केल्ल्याचे तांणी सांगला. मजगतीं भारताच्या प्रसार माध्यम आणि मनरिजवण उद्देगाक जागतिक स्तरार व्हरपाच्या सामायिक उद्दिष्टांविशी ह्या दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केली. ह्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मान नेटफ्लिक्स इंडिया स्टोरी टेलिंग इनिशिएटिव्ह सुरू करपाची घोषणा केल्या. हो उपक्रम म्हळ्यार एक गुंतवणूक असून त्यावरवी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हांचे वांगडा कुशळताय विकास आणि शिक्षणात भागीदारी करून भारतान सर्जनशील प्रतिभेच्या मुखावेल्या पिळगेक उघडोवपाचे उद्दिष्ट दवरला.
1: एक साथ मिलकर क्रिएट ऑन इंडिया मूवमेंट की शुरुआत करें. हम भारत से जुड़ी स्टोरीज को, भारत के संस्कृति को, भारत के हेरिटेज और ट्रेडिशंस को पूरी दुनिया से शेयर करें. आप ऐसा कंटेंट क्रिएट करिए जो आपके साथ ही भारत को भी ज्यादा से ज्यादा लाइक्स दे. और इसके लिए हमें ग्लोबल ऑडियंस को भी एंगेज करना होगा, दुनिया के नौजवानों के साथ जुड़ना होगा. आज पूरी दुनिया में लोग भारत के बारे में जानना चाहते.
0: भारतान श्रीलंकेक विनवणी केल्या की तांच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतिल्ल्यो भारतीय नुस्तेमार आणि तांच्यो बोटी बेगिनातल्या बेगीन सोडोवपाक सहकार्य करचे. तशेंच ह्या दीर्घकाळापासून प्रलंबीत आशिल्ल्या प्रश्नाकडेन पळयतना मानवतावादी दृष्टीकोन बाळगुचो हाचेरूय भारतान परत एक फावट भर दिला. विदेश वेव्हार सचीव विक्रम मिस्री हांच्या कोलंबोतल्या अधिकृत दौऱ्या वेळार श्रीलंकेच्या फुडाऱ्यांकडेन जाल्ल्या चर्चेत हो विशय प्रामुख्यान चर्चेक आयलो. मिस्री एका दिसाच्या दौऱ्या खातीर काल कोलंबोत पावले आणि तांणी राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार डिसनायके, प्रधानमंत्री हरिणी अमरसुर्या, विदेश वेव्हार मंत्री विजेता हेरात आणि विदेश वेव्हार सचीव अरुणी रणराजा हांचे कडेन स्वतंत्र बसका घेतल्यो. ह्या चर्चे वेळार मिस्री हांणी नुस्तेमारां संबंधित मुद्द्यार उलोप केला. भारतान पाकिस्तानाक सल्लो दिला की ताणी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरातलो रक्तपात थांबवचो, आपल्या भुयेवेल्यान कार्यरत आशिल्ल्या दहशतवादी नेटवर्का आड विश्वासार्ह पडताळणी करची, योग्य कारवाय करची, तशेंच बेकायदेशीर आणि बळजबरीन ताब्यात घेतिल्ले सगळे भारतीय वाठार बेगोबेग रिकामे करचे. पाकिस्तानाच्या विदेश वेव्हार मंत्र्यांनी योम ए इस्तेहसाल शोषण दिन म्हणून पाळपी दिसाबाबत केल्ल्या टिप्पणीचेर प्रसार माध्यमांच्या प्रश्नाक जाप दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगला की अशा नियोजित दिखाव्यान देशाची आणि जगाची फटवणूक जावची ना. भारतान पाकिस्तानाच्या योम ए इस्तेहसाल पाळपाच्या प्रयत्नांचो स्पष्टपणान न्हयकार दिला. जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचो अविभाज्य आणि अतूट भाग आसात आणि आशिल्ले आणि ते सदांच उरतले. 5 ऑगस्ट 2019 केल्ले घटनात्मक बदल ही पुरायपणान भारताची अंतर्गत बाब आसा हाचेर ताणी भर दिलो. ताणी सांगले की भारताच्या पुराय अंतर्गत विषयाचेर भाष्य करपाचो पाकिस्तानाक कसलोच अधिकार ना. फटीच्यो खबरो पातळपाचे पाकिस्तानाचे हताश यत्न हे फकत दयनीय स्थिती आणि दहशतवादाचे जागतिक केंद्र आशिल्ल्याच्या वास्तवावेल्यान आंतरराष्ट्रीय लक्ष विचलित करपाच्या उद्देशान ते करतात असे ताणी मुखार सांगला. इराणन सांगला की हॉर्मुसच्या समुद्रधुनी संदर्भात ओमाना वांगडा कराराचो मसुदो अंतिम पावडार आसा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी हो करार ह्या सप्तकात जाहीर जावपाची शक्यताय उक्तायली. हो करार जाल्यार जागतिक व्यापारा खातीर महत्वाची आशिल्ली हॉर्मुज समुद्रधुनी परत उक्ती जावपाची शक्यताय आसा, पूण हो करार इराणाच्या बंदरावेली अमेरिकेची नाकेबंदी काडपाचेर निंबून आसूंक शकता. ट्रम्प प्रशासनान हाचे पयली इराण समुद्रधुनीचेर पकड वाडोवपी खंयची कबलात न्हयकारल्या, जाका लागून अमेरिकेक व्हड लुकसाण जातले आणि संवसारीक नेमांत खंड पडटलो. झुजा पयली जसो आशिल्लो तसो हो उदका मार्ग परतून उक्तो जावचो ना अशें सांगून इराणान ह्या समुद्रधुनीचेर कांय प्रमाणात नियंत्रण दवरपाचो आग्रह धरला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. नीट मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलना वेळार कथीत पोलीस कारवाई सहित वेगवेगळ्या मुद्द्यांचेर विरोधकांनी केल्ल्या गदारोळाक लागून काल संसदेच्या दोनूय सभाघराचे कामकाज विस्कळीत झाले. लोकसभा

0: दनपारा 2 मेरेन तर राज्यसभा दनपारा 12 मेरेन तहकूब केल्ली. प्रश्नकालाचे कामकाज सुरळीत चलपाक सहकार्य करचे अशें आवाहन ओम बिर्ला हांणी केल्ले. प्रश्नकाल हो कामकाजाचो एक म्हत्वाचो भाग आसून ताचे वरवीं सदस्यांक जनहिताचे मुद्दे मांडपाची संद मेळटा अशें ताणी म्हळां.
1: चर्चा संवाद के लिए आपके विचारों की अभिव्यक्ति के लिए प्रश्नकाल में महत्वपूर्ण प्रश्न पूछो. कई विभागों के महत्वपूर्ण प्रश्न है और आप नियोजित तरीके से पोस्टरबाजी कर प्रदर्शन कर सदन की गरिमा को घटाना चाहते हैं.
0: वस्त्रोद्योग राज्य मंत्री पवित्रा मार्गेरिटा हांणी नवी दिल्लीत भौगोलीक संकेत GI आनी त्या पलतडी 2.0 शिखर परिषदेचे उक्तावण केले. वस्त्रोद्योग मंत्रालयान हातमाग निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या ह्या शिखर परिषदेत भारताची समृद्ध GI टॅग आशिल्ली हातमाग आणि हस्तकला उत्पादना प्रदर्शित केल्यात. भारताच्या पारंपारिक उत्पादनांखातीर बाजारपेठेच्या संधीक चालना दिवपाक ह्या कार्यक्रमात धोरणकर्ते, विदेशी खरेदीदार, निर्यातदार, उद्योगपती आणि GI संबंधित हितधारक एकठांय आयल्यात. सगळे नियोजित वेळापत्रकाप्रमाण घडल्यार फुडल्या अर्थिक वर्षाच्या सुरवातीक पॉलिमर नोटा चलनात येवपाची शक्यताय आसा अशें मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उलयतना RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी सांगले. पॉलिमर नोटांची टिकावपण चड आसता, ह्या नोटांची सुरक्षा वैशिष्ट्यां आनी हेर म्हायती रोखडेच दितले. मल्होत्रा हांणी नमूद केलात की चालू अर्थिक वर्साच्या एप्रील जून तिमाहीत देशाच्या अर्थवेवस्थेन अपेक्षेपरस चड बरी कामगिरी केल्या. पतधोरणाविषयक निवेदन सादर करतना मल्होत्रा हांणी सांगले की रिझर्व्ह बँकेन रेपो दर 5.25% ह्या पावड्यार कायम दवरपाचो निर्णय घेतला.
2: The detailed assessment of the evolving macroeconomic and financial developments as well as the outlook, the MPC decided unanimously to keep the policy repo rate unchanged at 5.25%.
0: हॉकीत काल तमिळनाडूतल्या कोयंबटूरात झाल्या क्वार्टर फायनल मॅचीत जिखून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेशातल्या पंगड 16 इंडिया कनिष्ठ दादल्या नॅशनल चॅम्पियनशिप डिव्हिजन A सेमीफायनलीत पावल्यात. भारतीय हवामान खात्यान आयज उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोयात घोग्यांनी पाऊस पडपाची शिटकावणी देऊन ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच हरियाणा, चंडीगड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ईशान्य भारताचे काय वाठार आणि अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता आसा. दिल्लीतल्या काय वाठारांनी आज सकाळी पाऊस पडलो. राष्ट्रीय राजधानीच्या काय सुवातींनी मध्यम प्रमाणात आज पाऊस पडपाची शक्यता आसा. मजगती उत्तराखंडात पाऊस चालूच आसा, ते खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आता खबरो सोडपाच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा की भारतात स्टोरी टेलिंग म्हळ्यार काणयो सांगपाची समृद्ध परंपरा आसा आणि देशात सर्जनशील प्रतिभेचो मोठो खजिनो आसा, ज्याच्या आधारार आमी भारताक जागतिक आशय निर्मिती केंद्र म्हणून घटमूट करूंक शकतात. भारतान श्रीलंकेक विनवणी केल्या की ताच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतिल्ल्यो भारतीय नुस्तेमार आणि त्याच्यो बोटी बेगिनात बेगीन सोडोवपाक सहकार्य करचे. भारतान पाकिस्तानाक सल्लो दिला की ताणी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरातलो रक्तपात थांबवचो, बळजबरीन ताब्यात घेतिल्ले सगळे भारतीय वाठार बेगोबेग रिकामे करचे. इराणान सांगला की हॉर्मुझच्या समुद्र धुनी संदर्भात ओमाना वांगडा कराराचो मसुदो निमण्या पावड्यार आसा आणि भारतीय हवामान खात्यान आयज उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोयात घोग्यांनी पाऊस पडपाची शिटकावणी देऊन ऑरेंज अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल. मोगाळ कवानं तुमच्या सांगत असलेली आमची कातारांची कार्यावळ. कातारांची कार्यावळ मुखार व्हरतना ज्युनियर रोड गायता तुमच्या खातीर. हे मुखावयले कातार सुखा फाटल्यान धावलो.

अनुसार सदाबहार। पहिल्या सुवातेर लता मंगेशकर हांचा आवाज ह्या तुमच्या आवडीच्या कार्यावळीतल्या।

आवाज ह्या फिल्मात लहकी आशिल्ले लता मंगेशकर हांचो आवाज तुम्ही ऐकलो. सलील चौधरी हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत आनी रचना आशिल्ली झिया सरहदी हांची आवाज ह्या फिल्मा खातीर. सदाबहार ही कार्यावळ आदल्यो तश्योच आमच्या तनामनान घर करपी ही गीतां आमच्या FM रेनबो वेल्यान तुम्ही ऐकतात. सदाबहार ह्या कार्यावळीन मोगळ्या केप्यानो मुखार वेतना आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सांगाती हांच्या आवाजांतल्यान हे मुखावयले मोगळ अशें गीत.

मगाळ कबनो राम और श्याम ह्या फिल्मातल्या हे गीत आशिले आशा भोसले महेंद्र कपूर हांचो आवाज तुम्ही ऐकले ह्या गीता खातीर संगीतबद्ध केल्ले नौशद थाणी आणि रचना आशिल्ली शकील बदियानी हांची. मोगळ कबनो सदाबहार ह्या गीता ह्या कार्यावळी खातीर तुम्ही ऐकले राम और श्याम ह्या फिल्मातले हे गीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर हांच्या आवाजातल्यान 1967 ह्या वर्सातले हे फेमस असे प्रसिद्ध फिल्म राम और श्याम आणि त्यातूतलेच हे गीत तुम्ही ऐकले सदा.

ही सुंदर अशी रचना आशिल्ली मजरू सुलतानपुरी हांची पेईंग गेस्ट ह्या फिल्मातले हे गीत आशिल्ले किशोर कुमार आणि आशा भोसले हांचो आवाज तुम्ही ह्या गीता खातीर ऐकलो. एस डी बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ले आणि रचना मजरू सुलतानपुरी हांची. आणि हे सुद्धा 1967 साळातले एक फेमस अशे फिल्म आणि एस डी बर्मन हांणी संगीतबद्ध केला. त्याचबरोबर किशोर कुमार आशा भोसले हांणी सुंदर रित्या हे गीत गायला आणि खूप लोकप्रिय झाले असे हे गीत पेईंग गेस्ट ह्या फिल्मातले. मग ऐकमनो सदाबहार.

कार्यावळ तुमच्या खातीर. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राच्या एफ एम रेनबो वेल्यान. मुखार वेतना मोहम्मद रफी आणि बंदा हसन ह्यांच्या आवाजातल्यान हे गीत.

आशा भोसले यांच्या आवाजातल्या हे गीत तुम्ही ऐकले सदाबहार ह्या कार्यावळीन कार्यवळ मुखार वर्तना आशा भोसले आणि शमशाद बेगम यांचा आवाज.

रोके सा

0: vous trouve. Quand, quand, quand.
1: मुगळ कपानो हे आशिले हम पंची एक दल के ह्या फिल्मातले गीत आशा भोसले शमशद बेगम हांच्या जोड आवाजातल्यान एन दत्ता हांणी संगीतबद्ध केले आनी ही सुंदर अशी रचना आशिली पी एल संतोषी हांची हम पंची एक दल के ह्या फिल्मा खातीर आनी सदाबहार कार्यावळ मुखार व्हरतना महेंद्र कपूर हांचो आवाज

गिरा शिले कितना बदल गया इंसान ही फिल्मात ले मोहम्मद रफी, आशा भोसले, शमशाद बेगम आणि बंदे हसन हांचो आवाज तुम्ही ऐकलो. ह्या गीता खातीर हेमंत कुमार हांणी संगीतबद्ध केल्ले आणि ही रचना असली SH बिहारी हांची. कितना बदल गया इंसान ह्या फिल्मा खातीर मोगाळकेपणो आणि ह्या गीता बरोबर आमची सदाबहार ही कार्यावळ हांगाच सोंपता.

105.4 मेघाहर्ट्सवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्रावरून FM रेनबो चॅनल. श्रोते हो, 10:10 आणि 38 सेकंद होत आहेत. मराठी संगीताचा कार्यक्रम तुमच्यासाठी. मराठी संगीत, मराठी संगीतातले शब्द, मराठी साहित्य आणि मराठी भाषा एवढी समृद्ध आहे की ती कानावर पडताच त्या क्षणी मंत्रमुग्ध आणि त्या शब्दांचा ओलावा, त्या शब्दांचा समृद्धपणा आणि त्या शब्दांची प्रसिद्धी किती खोलवर रुजलेली आहे, त्या शब्दांची परंपरा आणि त्याचबरोबर ते शब्द वर्षानुवर्ष आपल्या तनामनावर राज्य करत आलेले असून येतात. मराठी गीत आणि त्याचबरोबर मराठी गाणी आपल्या सगळ्यांच्या मनावर आजही तोच स्पर्श करून जाताना दिसतात. सुरुवात करूया अनुराधा पौडवाल यांच्या सुंदर अशा स्वराने.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर यांची ही रचना तुम्ही ऐकली अनुराधा पोटवाल यांच्या आवाजात. श्रोते हो, रवींद्र खसनीस यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत अनुराधा पोटवाल यांच्या आवाजात तुम्ही ऐकलं मराठी संगीताच्या या कार्यक्रमातून. कार्यक्रमात पुढे जात असताना ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात हे सुंदर असं प्रसिद्ध गीत मराठी संगीताच्या या कार्यक्रमात.

संत ज्ञानेश्वर यांची ही रचना तुम्ही ऐकलीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या कार्यक्रमाची सुरुवात भक्तिमय आणि अत्यंत आध्यात्मिक अशा गाण्याने सुरुवात झालेली आहे. श्रोतेहो, आता वळूया आपण मराठी नाट्यसंगीताकडे. लतादिदींच्या या सुरेल गाण्यानंतर आता आपण वळूया मराठी नाट्यसंगीत आणि भावगीतांच्या एका खास दालनाकडे. शोभा जोशी यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण आवाजातील हे सुंदर गीत संगीत नाटक द्रौपदी ह्या नाटकातून आणि शोभा जोशी यांच्या आवाजात हे गीत. रचना आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आणि हे गीत संगीतबद्ध केलेलं आहे भास्कर बुवा भखले यांनी. संगीत नाटक द्रौपदी या नाटकातील हे सुंदरसं नाट्यगीत शोभा जोशी यांच्या आवाजात मराठी संगीताच्या या कार्यक्रमातून.

श्रोते हो संगीत द्रौपदी या नाटकातील हे गाणं तुम्ही ऐकलं शोभा जोशी यांच्या आवाजात. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही रचना होती संगीत द्रौपदी या नाटकासाठी. मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जात असताना राजेश मडगावकर यांच्या आवाजात हे पुढचं गीत.

मित्रांनो, राजेश मडगावकर यांचा आवाज, दशरथ परब यांची रचना आणि बिंद्यावस नाईक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत, हे भावगीत मराठी मनाला स्पर्श करून जातं. भावनांना शब्द देणारं राजेश मडगावकर यांच्या आवाजातील हे अत्यंत सुंदर गीत आम्ही ऐकलं मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. श्रोतेहो, पहिल्या प्रेमाची ती नाजूक थरथर, ती आतुरता आणि मनाची घालमेल, त्याचबरोबर तरुणाईच्या मनाचा अचूक ठाव घेणारं हे धमाल आणि लोकप्रिय गाणं. चला तर मग ऐकूया हे गीत मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. लोकप्रिय अशा ती सध्या काय करते या चित्रपटातून हे गीत तुमच्यासाठी.